तू दस वर्षा सगल समग्री संत सात बसा दीने हस्त पाव कन मित्र रचना जिसे त्या पवर संग रचना ऐसे दोख मूर अंध ब्यापे नानक काढ़ ले हो।